0: रेडियो सारंग 107.8 FM जय हे
1: तुळुवलाडी निकुल केनुंदुल्लर रेडियो सारंग 107.8 FM उंदु रंग रंग दा बदुकु इत्ते तुळु प्रसारा

आल्याची ताळ्याची पायन जाणा कंकणांची किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा किणकिणा.

डाल्या मोजा कल्पनाची राणी, मोती मोजा कसल्या इसली, राजा मोजा सपनात क्यों घुसलेली, पाल गोरी मोळ्यो को आजा गोरी, डाल्या मोजा कल्पनाची राणी। Oh, my love.